हर अमृत बाणी राम जिनको कर्म लिखी तिस हृदय समाणी राम सुन वड भागिया हर अमृत बाणी राम

हमडा पार तेर अमृत वारंग प्रंग अनेक न जपन करतवा जिया अंदर जियो सुख जाला सुख तेरा बस तेरा कृपला तेरा कर आनंद बधाई तुत कर मान मताते जपना आप जर सर्व कला भरपूर दिसै जत कथा नानक।